अवार्थ दासबोध निरूपणकार पद्माकर देशपांडे भाग 234 दशक 18 समास 9 निद्रा निरूपण नाम समास जय जय रघुवीर समर्थ। आदिपुरुषाला वंदन करून निद्रेचा विलास सांगतो। निद्रा सावकाश आली तर जाणार नाही। निद्रेनं शरीर व्यापलं, आळस अंग मोडतो, जांभया देतो, त्यामुळे बसायचा धीर होत नाही। कडकडा जांभया येतात, सावकाश डुलक्या येतात, एकाचे डोळे झाकले जातात, एकाचे डोळे लागतात, एक वचकून चहूकडे पाहतो, एक उलथून पडला, एक बेशुद्ध पडल्यासारखा आडवा झाला, एक टेकून बसला आणि तिथेच घोरायला लागला, एक सावकाश उताणा पसरला, कोणी मुरकुंडी घातली, कोणी कानवडे निजले, कोणी चहूकडे चक्री घालतात, एक हात हलवतात, एक पाय हलवतात, एक करकरा करून दात खातात, एकाची वस्त्र निघून गेली, तो नागवाच लोळायला लागला, एकाचं मुंडासं चौकडे निसं विस्कटलं, एक अस्ताव्यस्त निजली, एक प्रेतासारखी दात पसरून भूतासारखी वाईट दिसते, एक मध्ये जाग येऊन उठले आणि अंधारात फिरायला लागले, एक उकिरड्यावर जाऊन निजले, एक मडके उतरवतात, एक भुवईचा सपतात, एक उठून भलतीकडे चालायला लागतात, कोणी ओरडतात, कोणी झोपेमध्ये स्फुंदून स्फुंदून रडतात, एक खदखदा हसतात, एक हाका मारतात, एक बोंबलं तुटते, एक आपल्या जागेच वचकून राहिलेले, एक क्षणक्षणी खुरडू लागले, एक डोकं खाजवतो, एक सावकाश कण्हू लागतो, एकाच्या लाळा गळाल्या, एकाच्या पिका सांडल्या, कोणी हळूच लघुशंका केल्या, कोणी अपानवायू सोडतात, एक करपट ढेकर देतात, एक खाकरून भलतीकडे थुंकतात, एक हाकतात, एक ओकतात, एक खोकतात, एक शिंकतात, एक कंटाळवाण्या सुरात पाणे मागतात, एक वाईट स्वप्नामुळे घाबरले, एक चांगल्या स्वप्नामुळे आनंदित झाले, एक सुषुप्तीमध्ये गाढ झोपले, इकडे उजाडायला आलं, कोणी वाचन सुरू केलं, कोणी प्रातस्मरण हरिकीर्तन सुरू केलं, कोणी ध्यानमूर्ती आठवल्या, कोणी एकांतामध्ये जप करू लागले, कोणी पाठांतर उजळणी करू लागले, नाना विद्या नाना कला आपापल्या कृतीप्रमाणे शिकायला लागले, ताना घेऊन गायन कला गाऊ लागले, मागे निद्रा संपली, पुढे जागृती प्राप्त झाली, आपल्या व्यावसायिक बुद्धीने प्रेरित झाले, ज्ञाता होता तो तत्वे सोडून पळाला, तुर्ये पलीकडे गेला, आत्मनिवेदन करून ब्रह्मरूप झाला। जय जय रघुवीर समर्थ। इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे निद्रा निरूपण नाम समास 9 समाप्त।

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. समाधान ही परमेश्वराची खरी देणगी. प्रत्येकाला असं वाटतं की मी कुणाची निंदा करत नाही, धर्मानं वागतो, तरी मी दुःखी आणि वाईट माणसं सुखात वावरताना दिसतात, हे कसं काय? अगदी कितीही सात्विक मनुष्य असला तरी त्याच्या हे मनात आल्या वाचून राहत नाही. नामाचा विटाळ ज्यानं मानला तो सुखी दिसावा आणि नाम ज्यानं कंठी धरलं त्याला दुःख व्हावं, यावरून भगवंताला न्यायी कसं म्हणावं अशीही पुष्कळांना शंका येते. खरोखर याचं मर्म जर आपण पाहिलं तर आपल्याला असं आढळून येईल की बाहेरून जे सुखी दिसतात ते अंतर्यामी दुःखात बुडलेले असतात. विषय त्यांना पुष्कळ मिळाले पण त्यामुळं मनाची शांती लाभली तर उपयोग. दोन रस्ते लागले, त्यातला एक चांगला दिसला पण तो आपल्या गावाला नेणारा नव्हता आणि दुसरा खडकाळ आणि काट्याकुट्यांचा होता पण तो आपल्या गावाला नेणारा होता. तर कोणता रस्ता आपण धरायचा? भगवंताकडे जाणाऱ्या लोकांचे गीतेमध्ये दोन वर्ग सांगितलेले आहेत, एक सांख्यमार्गी आणि दुसरे कर्मयोगी. ज्यांची स्वभावतःच वासना कमी असून ज्यांचा इंद्रियांवर ताबा चालतो, जे जन्मापासून तयार असतात, ते सांख्यमार्गी होत. ज्यांच्या वासना पुष्कळ असून जे इंद्रियाधीन असतात पण ज्यांना भगवंत असावा असंही वाटतं, म्हणजे आपल्यासारखे सामान्यजन, ते कर्मयोगी होत. संख्यांचा साधन मार्ग अर्थात सूक्ष्म आणि उच्च प्रतीचा असतो. आपला मार्ग जड, सोपा आणि सुखकारक असतो. सांख्य हा भगवंताकडं चट दिशी पोहोचतो पण आपण क्रमाक्रमानं जातो. सामान्य माणसाचा मग मार्ग कोणता? तो मार्ग असा, वासना आहे तोपर्यंत योग्य मार्गाने ती तृप्त करण्याचा प्रयत्न करावा. पण सृष्टीमधल्या सर्व घडामोडी ईश्वराच्या सत्तेनं घडत असल्यामुळं आपल्या प्रयत्नांचं फळ ईश्वरावर अवलंबून आहे हे ध्यानात बाळगून समाधान ठेवावं. 10 माणसांना त्यांच्या असमाधानाचं कारण आपण विचारलं तर ती माणसं 10 निरनिराळी कारणं सांगतील. यावरून असं दिसतं की जगातली कोणतीही वस्तू समाधान देणारी नाही. समाधानाचं शास्त्र हे निराळच आहे, ते प्रपंचापासून शिकता येत नाही. ज्याच्याजवळ अगदी थोडं आहे त्याच्यापासून तो ज्याच्याजवळ अगदी पुष्कळ आहे त्याच्यापर्यंत प्रत्येकाला काहीतरी कमी असणारच. पण मजा अशी आहे की प्रत्येकाची समजूत मात्र अशी असते की आपल्याजवळ जे कमी आहे त्यामध्ये समाधान आहे, म्हणून त्याचं दुःख कायम राहतं. भगवंता वाचून असणारं वैभव आणि ऐश्वर्य हे कधीच सुखसमाधान देऊ शकत नाहीत. समाधान ही परमेश्वराची खरी देणगी आहे आणि ती मिळवण्याचा उपाय म्हणजे भगवंताचं स्मरण. प्रत्येकाला त्याची गरज भासेल एवढं भगवंत देतच असतो, म्हणून जे आहे त्यात समाधान मानावं. जानकी जीवनस्

0: रसिक हो नमस्कार, आणि मी आहे आरजे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा अशी आरजे श्रद्धा. रसिक हो विनोबा भणे ह्या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत. दर गुरुवारी आपण ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांना भेटत असतो आणि त्यांचा आजवरचा प्रवास जाणून घेत असतो. याचं मुख्य कारण म्हणजे विनोबा हे ऍप, जे सुरू केलं होतं संजय दालमिया सर आणि ओपन लिंक फाउंडेशन यांनी, आणि गेल्या 2 ते 2.5 वर्षापासून महाराष्ट्र आणि छत्तीसगड या दोन्ही ठिकाणी अतिशय छान काम यांचं सुरू आहे. तर ह्यामध्ये ज्या ज्या शिक्षकांनी आपापल्या शाळेवरती विविध उपक्रम राबवले आहेत त्याचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले जातात आणि त्या पोस्टला पोस्ट ऑफ द मंथ हा रिवॉर्ड मिळतो, आणि अशा रिवॉर्ड मिळालेल्या शिक्षकांना आपण रेडिओ विश्वासच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित करत असतो. याच निमित्ताने आज आपल्याकडे आलेले आहेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वरचे पाडे बुंधाटे बागलाण या ठिकाणाहून आलेल्या श्रीमती प्रीती पवार मॅडम. मी त्यांच्याशी आज गप्पा मारणार आहे आणि त्यांचा प्रवास जाणून घेणार आहे, पण त्याआधी मी त्यांचं स्वागत करते. मॅडम, खूप खूप मनापासून स्वागत.
1: थँक्यू मॅडम. आणि नमस्कार तुम्हाला पण,
0: आणि तुमचं खूप अभिनंदन, तुम्हाला पोस्ट ऑफ द मंथ रिवॉर्ड मिळालं त्यासाठी.
1: थँक्यू मॅडम.
0: थोडस तुमच्याविषयी जाणून घ्यायला आवडेल, आपलं बालपण आणि शिक्षण कुठे गेलं?
1: मॅडम, माझं जे गाव होतं देवळा तालुक्यात येतं, भौर म्हणून, अतिशय लहान गाव. आणि मी जेव्हा 2 वर्षाची होती तेव्हाच माझे वडील शिक्षक होते, पण ते एक्सपायर झाले. मग माझ्या आईने खूप कष्ट केले, शेतीत काम केलं आणि आम्हा तिघ भावंडांना खूप मोठं केलं. मी अभ्यासात चांगली होती, 10वीपर्यंतचं शिक्षण माझं भौर गावातच झालं. जिल्हा परिषदेच्या शाळेत मी शिकली, तिथेच आमच्याकडे हायस्कूल होतं, तिथे शिक्षण झालं. पुढे मी सायन्स घेतलं, 11वी 12वी झालं माझं सटाण्याला, आणि पुढे डीएड मध्ये मग 2 वर्षाला माझा पहिला नंबर आला. आणि त्यानंतर आम्हाला सीईटी होती, सीईटी मध्ये पण मेरिट मध्ये मला चांगले मार्क्स मिळाले आणि नंतर मी नोकरीला लागली.
0: बरं, किती साली जॉईन झालं आपण?
1: मी 2010 लागली मॅडम नोकरीला.
0: अच्छा.
1: मग जेव्हा मला नोकरी मिळाली तेव्हा मला पहिली जी शाळा मिळाली होती कळवण तालुक्यात बापखेडा म्हणून होती, कळवण पासून 60 किलोमीटर शाळा होती माझी. तेव्हा पण दररोज मला 3 किलोमीटर पायी जावं लागायचं आणि पायी यावं लागायचं. मग तिथे मी 4 वर्ष काढले. त्यानंतर मग माझी कळवण पासून जवळ विसापूर म्हणून गाव आहे तिथे बदली झाली, तिथे 4 वर्ष झाले मला, आणि इथं आता वरच्या पाड्याला मला 6 वर्ष झाले.
0: बापरे, खूप सगळ्या ठिकाणचा समृद्ध अनुभव.
1: समृद्ध अनुभव आहे मला.
0: बर, मग कसा होता सगळा अनुभव शाळे, तिन्ही शाळांवरचा? कसे?
1: खूप छान. माझी पहिली जी शाळा होती ती 7वीपर्यंतची शाळा होती. तिथे 7वीपर्यंतची शाळा म्हटल्यावर मोठी मुलं येतात, खूप छान उपक्रम घ्यावे लागतात. मीना मंच असतं, राजू मंच असतं, स्काउट गाईड असतं, त्या ट्रेनिंगला वगैरे गेलेली आहे मी. तिथे त्या मोठ्या मुलांमध्ये तो मोठ्या मुलांना सांभाळण्याचा अनुभव मला तिथे मिळाला. विज्ञान प्रदर्शन असो किंवा स्पर्धा असो, त्यात मी मुलांबरोबर तेव्हा सुरुवातीलाच असल्यामुळे खूप उत्साह होता, खूप छान भाग घेतला. त्यानंतर विसापूरला माझी बदली झाली, ते पण सदन गाव होतं. मी गेल्यानंतर त्यांनी आमचे तिथले जे सहकारी होते सोनवणे सर, ते म्हणे मॅडम आपण सेमी सुरू करायची का? मग मी गेल्यावर त्यांनी तिथं सेमी इंग्लिश सुरू केला आणि आजूबाजूचे इंग्लिश मिडियमला जाणारे मुलं सुद्धा आमच्या शाळेत यायला लागले.
0: अरे
1: वा. माझी बदली झाल्यावर ते अक्षरशः आमच्या अधिकाऱ्यांना बोलायचे, तुम्ही मॅडमांची बदली का केली? असा अनुभव आहे. आणि इथे जो माझं गाव आहे आता, ते थोडेसे मागास घटकातले पालक आहेत, पण तरी सुद्धा त्यांचा खूप छान रिस्पॉन्स असतो. त्यामुळे आमचा शाळेचा टाइम जरी 11 आहे तरी आम्ही 10:15 शाळेत पोहोचून जातो आणि ते मुलं आमच्या आधी आलेले असतात. इतकं छान गाव आहे, ताई ताईच म्हणतील, म्हणजे मॅडम नाही म्हणत पण ते ताईच म्हणतात, इतके छान गावकरी आम्हाला तिथे लाभलेले आहेत. त्यामुळे मग आम्हाला काम करण्याची प्रेरणा मिळते तिथे.
0: आणि मग आपण शिक्षिका म्हणून रुजू झाल्यानंतर लग्न झालं की त्याच्या आधी लग्न झालेलं होतं?
1: नाही, शिक्षिका म्हणून रुजू झाल्यानंतर 3 वर्षाने मी लग्न केलं, कारण मी कमी वयात 20व्या वर्षी मी नोकरीला लागून गेली होती. मग म्हटलं थोडं रिलॅक्स व्हावं 2-3 वर्ष. मग त्यानंतर 3 वर्षाने माझं लग्न झालं आणि मग आता आम्ही एकत्र कुटुंबात राहतो, सासू सासरे सगळे एकत्र राहतो.
0: बरं, आणि मग तरी पण मग सगळं घरचं सांभाळून नोकरी करायची परमिशन किंवा काय?
1: परमिशन कसं, आपण आधीपासून स्ट्रगल करून नोकरीला लागलोय त्यामुळे परमिशनचा विषय नाही, पण मग घरातले सगळे कामं करून आणि मग आपण नोकरीवर जावं एवढं घरच्यांचं असं, मग आपण पण लवकर उठून करून घ्यावं ते. आणि शेवटी ज्यासाठी आपण एवढा अट्टहास केलेला आहे ते आपल्याला सोडता येणार नाही. शाळेत जेवढाही शीण असेल, घरचा शीण असो कामाचा शीण असो, शाळेत गेला आणि मुलांमध्ये गप्पा मारायला लागलं की सगळं विसरून जातं माणूस. आणि आमच्या जिल्हा परिषदेचे मुलं इतके म्हणजे रिस्पेक्टफुल असतो, त्यांच्या मनात शिक्षकांबद्दल खूप मोठा आदर असतो. आमचे मुलं इतके त्यांना आमच्याबद्दल प्रेम असतं, आम्हाला बघितलं तरी ते धावत येतात लांबून. खूप आनंद वाटतो मॅडम ते बघितल्यावर, खूप छान असतं तो प्रसंग जो असतो. दररोज मला खाली, म्हणजे मी खाली गाडी लावते, माझी शाळा अशी डोंगरावर आहे थोडीशी, माझी गाडी बघितल्याबरोबर सगळे धावत येतात, त्यांना सांगावं लागतं अरे पळू नका, पडून जाल, लागून जाल, नाही नाही बघितल्यावर मॅडम आल्या पळतच येतात. इतके छान मुलं मला मिळालेले आहे.
0: मग आताची किती शिक्षकी शाळा आहे?
1: आता माझी द्विशिक्षकी शाळा आहे. आता माझ्याकडे नवीन एक सर आलेत बदली करून सुरगाण्याहून, ते पण खूप छान सहकारी मला मिळाले. शाळेचा चार्ज माझ्याकडे, मुख्याध्यापिका आहे मी. आम्ही दोघांनी ठरवलंय की आमची शाळा खूप सुंदर बनवायची. खडकाळ भाग आहे तरी आम्ही खूप झाडं लावलेले आहेत. अतिशय हिरवीगार अशी शाळा आहे. चालू आहे आमचं सुंदर करण्याचा प्रयत्न.
0: शाळा कितवी पर्यंत आहे?
1: शाळा चौथी पर्यंतच आहे मॅडम ही आता जी आहे.
0: तुमच्याकडे कितवीचा वर्ग आहे?
1: माझ्याकडे दुसरी आणि तिसरी आहे. जरी ग्रामीण भागातली शाळा आहे तरी माझे दुसरीचे मुलं, तुम्ही दहावीचं पुस्तक दिलं तरी वाचून जातील, इतके छान वाचतात. म्हणजे करतात ते, हुशार आहे, बुद्धिमत्ता खूप आहे त्यांच्यामध्ये. फक्त घरी त्यांना अभ्यास करायला तशी परिस्थिती नाही त्यांच्याकडे.
0: बर,
1: असं आहे.
0: म्हणजे जे काही त्यांचं जे काही प्रगती होते ती शाळेच्याच वर डिपेंड आहे.
1: आणि त्यांची बुद्धिमत्ता पण चांगली मॅडम. म्हणजे जे शिकतात घरी, नाही पण अभ्यास केला तर ते ग्रॅस्प करतात. त्यांच्या म्हणजे ग्रॅस्पिंग पॉवर चांगली आहे असं आपल्याला म्हणावं लागेल.
0: मग तुम्ही ह्या शाळेत, इथल्या शाळेत असतानाच तुम्हाला विनोबा बद्दल कळलं असेल?
1: म्हणजे जेव्हा सुरुवातीला विनोबा ऍप आलं तेव्हा मी घेतलं होतं, पण मग एवढं लक्ष नाही दिलं कारण बाकीच्या पण खूप जबाबदाऱ्या, घरच्या, शाळेच्या. मग एकदा सच जून मध्ये पोस्ट टाकली आणि पोस्ट ऑफ द मंथ मिळालं. मग जेव्हा ते पोस्ट ऑफ द मंथ मिळालं त्यांनी आम्हाला बक्षीस घ्यायला बोलवलं. मग तेव्हा बघितलं का अरे छान आहे, म्हटलं मुलांना छान छान साहित्य वापरता येईल आपल्याला. आणि आमचे एक भांबरे सर आहे, त्यांना कायम मिळतं. मग ते म्हटलं की छान आहे म्हणे मुलांसाठी. मग म्हटलं चला आता दर महिन्याला आपण प्रयत्न करू. आम्ही शाळेत वेगवेगळे उपक्रम घेतो, त्याचे व्हिडिओ बनवतो आणि मग ते टाकतो. मग हा माझा आता दुसरा पोस्ट ऑफ द मंथ आहे जिल्ह्याचा, आणि तालुक्याचे पण प्रत्येक महिन्याला असतातच. म्हणजे उपक्रम पण होतात आणि मुलांसाठी साहित्य पण उपलब्ध होतं. मग त्यासाठी हा प्रयत्न चालू आहे माझा.
0: बरं, मग सुरुवातीला जेव्हा तुम्ही व्हिडिओ काढायचा आणि पोस्ट करायचा, मग त्यावेळेला मुलांना काय वाटायचं की मॅडम असं काय करतात?
1: नाही मॅडम, आमच्याकडे आहेत ना आमच्या बीओ मॅडम खूप छान आहे, चित्रा देवरे मॅडम. त्यांनी मागच्या वर्षी पण एक बीप म्हणून उपक्रम घेतला होता. इंग्लिशचे व्हिडिओ बनवायचे, छोटे छोटे ऍक्टिव्हिटी शिकवायचे आणि ते व्हिडिओ बनवायचं. मग ते आम्ही बनवायचो. मग मुलांना माहिती होतं मॅडम आपला व्हिडिओ बनवणार आहे आणि ग्रुपला टाकणार आहे. मग तसं मुलांना वाटलं चला रे आपण व्हिडिओ बनवू, ते लगेच तयार, चला मॅडम आपण व्हिडिओ बनवू. मग त्यांना नाही माहिती, मग त्यांना जेव्हा दाखवलं हे बघा रे आपल्या व्हिडिओला पोस्ट ऑफ द मंथ मिळाला आणि ते जे बक्षीस मिळणार आहे तुम्हाला सर्वांना देणार आहे, मग त्यांना खूप आनंद झाला. मग ते म्हणतात मॅडम आता व्हिडिओ कधी बनवायचा, कधी बनवायचा, कधी टाकणार, असं त्यांचा खूप उत्साह असतो. ते छान उत्साहाने बोलतात. मग
0: बरं, मग काय काय मिळालं शैक्षणिक साहित्यात?
1: शैक्षणिक साहित्य जे मिळालं, पेन्सिल, पट्टी वगैरे, ते मुलांनाच देण्यासाठी वापरलं मी. रंगीत कागद असतात, स्माइली असतात. मग ज्या मुलांचा सहभाग होता आता त्यांना वाटले, आणि नंतर माझा पट काय नाही 30-40 पर्यंतच असतो. मग सर्व मुलांना साहित्य भरपूरून जातं आणि त्याचे रंगीत पेपर वगैरे त्याच्याने आकाशकंदील वगैरे बनवून शाळा सजवण्यासाठी उपयोग होतो. मग मुलांना पण आवड निर्माण होती की आम्हाला काहीतरी मिळालं बो, आम्ही व्हिडिओ बनवलं, तर ते घरी सांगतात मग आमचा व्हिडिओ आला होता असं.
0: बर, आणि आतापर्यंत किती पोस्ट बनवल्या टाकल्या?
1: पोस्ट माझ्या 30-35 पर्यंत, 35-40 असतील. ते काही बघितलं नाही मी आता कधीच.
0: आणि काय काय विषय घेतले त्याच्यामध्ये?
1: जास्तीत जास्त मी इंग्लिशचे विषय घेते मॅडम. इंग्लिश, सायन्स असे विषय घेते. म्हणजे मग मुलांना पण इंग्लिशची गोडी निर्माण व्हावी. आपल्या शहरी भागात तर काय नाही, पण खेड्यात खूप इंग्लिशचं म्हणजे फॅड पण आहे आणि गरज पण आहे अशी गोष्ट आहे. पालकांना वाटतं माझ्या मुलाला इंग्लिश यायला पाहिजे, पण त्यांची परिस्थिती नाही म्हणून ते इंग्लिश मीडियमला टाकू शकत नाही. मग ती जबाबदारी आमची आहे की आम्ही त्यांना ते इंग्रजीचं ज्ञान द्यावं प्राथमिक स्वरूपाचं, म्हणून मग आम्ही त्याच्यासाठी व्हिडिओ बनवतो.
0: वा, खूपच छान. आणि इतर मग परसबाग असेल किंवा काही असं आपल्याकडे करता आलंय का?
1: परसबाग आहे मॅडम. आमचा एक प्रॉब्लेम आहे की तुम्हाला आधी सांगितलं माझी शाळा डोंगरावर आहे, तिथं पूर्ण खडक आहे मॅडम. मग त्याच्यामुळे आम्ही एक दोनदा शेवग्याचे मोठे मोठे झाडं लावून पाहिले पण ते जगले नाही. मग आम्ही तिथं चिंचा आहेत आमच्या जास्त, चिंच आणि वडाचे झाडं खूप आहेत. आणि मग थोडस आम्ही माती टाकली मागच्या वर्षी मुलांनी, आणि आम्ही दिवस लावून माती टाकली आणि तिथं मिरच्या वगैरे रोपं लावली. मग ह्या वर्षी आम्ही काय केलं की कुंड्यांमध्ये ते झाडं गुदमरतात म्हणून आम्ही गोण्या केल्या, त्याच्यात माती टाकली आणि मग परसबाग बनवलेली आहे. म्हणजे प्रयत्न आमचे चालू आहेत.
0: आणि किचन शेड वगैरे आहे?
1: किचन शेड वगैरे सगळं आहे, भौतिक सुविधा सगळ्या आहेत. आमची ग्रामपंचायत खूप छान आहे, आम्ही जर काही त्यांना मागणी केली तर ते पुरवतात. गावकरी नाही कारण तेवढं ते सदन नाही, पण ग्रामपंचायत आमची चांगली आहे, त्यांना जर काही सांगितलं तर ते आम्हाला पुरवतात त्या गोष्टी. आणि आमचं काही अनुदान वगैरे आलं तर त्यातून आम्ही करतो. काही मी ते माझे जे सहकारी आहेत ते आणि मी, आम्ही दोघं मिळून पण शाळेसाठी खर्च करतो आणि सुधारणेचा प्रयत्न करतो.
0: खूप छान. एकूणच विद्यार्थी आणि पालक यांच्यामध्ये काही बदल जाणवतो का तुम्हाला विनोबामुळे झालेला?
1: हो, मुलांना विनोबामुळे त्या विषयाची गोडी निर्माण झाली, आवड निर्माण झाली, आणि पालकांना पण वाटलं काहीतरी चालू आहे बुवा यांचं, नाहीतर मग कसं आले शिक्षक बसले शिकवलं गेले असं नाही, काहीतरी वेगळा बदल झालेला मुलांमध्ये पण त्यांना दिसतो, आणि त्यांना पण मग ते छान वाटतं की काहीतरी चालू आहे शाळेत चांगला उपक्रम असं.
0: वा, ह्या व्यतिरिक्त काही खास आठवण सांगावीशी वाटते का विनोबाच्या संदर्भात?
1: विनोबाच्या संदर्भात मॅडम हेच की मुलांना आवड निर्माण झाली, दुसरं काही एवढं हे नाही.
0: काही अविस्मरणीय प्रसंग सांगावा असं वाटतो?
1: अविस्मरणीय प्रसंग म्हणजे मुलं तयारीत राहतात की आता काय मिळणार आहे मॅडम म्हणणार.
0: म्हणजे फक्त ह्या शाळेपुरतं नाही विचारत मी तुम्हाला, 15 वर्षाचा काही अविस्मरणीय अनुभव सांगता येईल का?
1: 15 वर्षाचा मॅडम प्रत्येक दिवस अविस्मरणीय असतो. आमच्या ज्या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये असतो ना, प्रत्येक दिवस आम्हाला एक लढाईच असते आमच्यासाठी. प्रत्येक दिवशी नवीन काहीतरी उपक्रम असतो, नवीन काहीतरी माहिती असते, लिंक असते, त्यात अजून आम्हाला टीईटी सांगितलेली, म्हणजे प्रत्येक गोष्ट आमच्यासाठी लढाई असते. पण त्या मुलांमध्ये गेलं ना तो प्रत्येक क्षण आमचा अविस्मरणीय बनत असतो. म्हणजे मुलांनी जर छान वाचलं किंवा साहेबांनी आले आणि कौतुक केलं की वा तुम्ही छान काहीतरी बदल केला, की ते आम्हाला खूप छान वाटतं मॅडम.
0: वा, आणि जाता जाता आपल्या सगळ्या शिक्षक सहकारी शिक्षकांना बांधवांना काही सल्ला द्यावा असं वाटतो का?
1: सल्ला नाही, पण मी तुम्हाला सर्वांना सांगू इच्छिते की आपलं जे ज्ञानदानाचं पवित्र कार्य आहे ते असंच अविरत चालू ठेवा, आणि हे जे महत्वाचं कार्य आहे हे एक पुण्याचं काम आहे. जरी आपल्याला त्याचा मोबदला मिळतो, पण याच्यासारखं पुण्याचं दुसरं कुठलंही काम नाहीये. म्हणून आपलं हे काम आपण अविरतपणे चालू ठेवा, एवढंच मी सांगू इच्छिते.
0: नक्कीच, खूप छान वाटलं आज तुमच्याशी गप्पा मारून. आपण इथे आलात आणि आमच्याशी इतक्या मनमोकळ्या गप्पा मारल्या त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार, धन्यवाद.
1: तुम्ही मला इथं बोलवलं त्याबद्दल मी सुद्धा तुमची खूप खूप आभारी आहे, थँक्यू.
0: तर मंडळी, विनोबा म्हणे ह्या कार्यक्रमामध्ये आज आपण गप्पा मारल्या श्रीमती प्रीती प्रभाकर पवार यांच्याशी, ज्या आलेल्या होत्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वरचे पाडे बुंधाटे बागलाण नाशिक ह्या ठिकाणाहून. आता वेळ झाली आहे कार्यक्रमात इथेच थांबण्याची.

श्रोते हो नमस्कार आणि स्वागत आपलं गीत प्रतिमेच्या आजच्या या रेडिओ शोमध्ये. कि जैसे मंदिर में लव दिए की एका शांतपणे तेवणाऱ्या दिव्यासारखा हा दैवी स्वर हेमंतांचा आवाज. याच आवाजाविषयी साक्षात लता दीदी म्हणाल्या होत्या, हेमंता की आवाज सुनकर ऐसे लगता है जैसे कोई साधू गा रहा हो किसी मंदिर में बैठकर. मित्रांनो, हेमंतांच्या स्वराचं केवढं हे यथार्थ वर्णन. आपण याच आवाजाच्या जागवतोय आज काही आठवणी. संगीतकार, गायक आणि निर्माते हेमंत कुमार यांच्या आठवणी आणि काही गाणी. आणि गाणीही अशी की तुम्हाला ऐकवण्यासाठीच तर मेरे दिल की धडकन तुझको पुकारे.

हेमंत मुखोपाध्याय हे त्यांचं नाव. वाराणसीसारख्या सात्विक शहरात जन्मलेल्या हेमंतांचा आवाजही त्यांचा स्वरही तेवढाच सात्विक. शास्त्रीय संगीताची पक्की बैठक आणि रवींद्र संगीतावरची अविचल आणि अढळ भक्ती यामुळंच बंगाली संगीतसृष्टीत त्यांचं नाव आदरानं घेतलं जाऊ लागलं. खरं तर ते इंजिनिअरिंग डिप्लोमाचे विद्यार्थी, पण संगीतासाठी त्यांनी त्यावर पाणी सोडलं. संगीताची अखंड साधना करता करता हा जोगी जणू एकच मागणं मागत होता, तेरे द्वार खडा एक जोगी.

नागिन मित्रांनो, हे नागिन नाव जरी घेतलं तरी आपल्या मनामध्ये लगेच बिन वाजायला सुरुवात होते, नाही का? मन डोले मेरा तन डोले या गाण्यावर तर अख्खी चित्रपटसृष्टी डोलली होती. नागिनचं म्युझिक करताना संगीतकार कल्याणजी आणि संगीतकार रवी हे दोघेही हेमंतांचे सहायक संगीतकार होते. क्ले व्हायोलिन आणि हार्मोनियम यांच्या सुरेख संयोगातून निर्माण झाली ही सुरेल बीन आणि जादुई धून. हेमंतांना मिळालेलं हे पहिलं मोठं यश. या चित्रपटासाठी त्यांना फिल्मफेअरचं अवॉर्डही मिळालं, बेस्ट म्युझिक डिरेक्टर. आणि ते वर्ष होतं 1955. पण मित्रांनो, या वर्षाआधीच त्यांनी जोरदार सलामी दिली होती वंदे मातरम. वंदे मातरम चित्रपट आनंदमठ, वर्ष 1952. ऐकूया.

हेमंतांचं संगीत मनाला शांती देणारं होतं, नव्हे ते शांती देणारं आहे. सिच्युएशनची मागणी म्हणून त्यांनी उडत्या चालीची काही गाणी सुद्धा केली, है अपना दिल तो आवारा वगैरे. मोजकीच वाद्य पण भावभावनांचे तरंग मात्र असंख्य. म्हणून आजही त्यांना म्हणावं असं वाटतं, मुख्तसर सी बात है, हे मंदा तुमसे प्यार है.

खामोशी हा त्यांचा नितांत सुंदर चित्रपट. याच खामोशीमध्ये किशोरदासचं ही एक अप्रतिम असं गाणं आहे, वो शाम कुछ अजीब थी. या गाण्याचे गीतकार खुद्द गुलजार आणि हे गाणं स्वतः हेमंतदास गाणार होते, पण किशोर कुमार यांच्याकडून त्यांनी ते गाऊन घेतलं. गायकांची निवड ते केवढी अचूक करीत याचं हे एकच उत्तम उदाहरण. सगळ्यांशी प्रेमाचे संबंध आणि स्नेहाचे बंधन, कारण ते सांगून गेले होते, जिंदगी प्यार की दो चार घडी होती है.

हेमंत कुमार यांच्या संगीताचा ठसा चित्रपटसृष्टीवर आणि तोही हिंदी चित्रपटसृष्टीवर तर आहेच आहे मित्रांनो, पण त्यांचं फार मोठं काम बंगाली संगीतात देखील आहे. त्यामुळं कित्येक गाण्यांवर रवींद्र संगीताची एक गूढ छाया पडलेली आपल्याला दिसते. मुंबईतल्या घरालाही त्यांनी नाव दिलं होतं गीतांजली. ये नयन डरे डरे हे त्यांचं नितांत सुंदर गाणं कोहरामधलं. पण या गाण्याचं मूळ बंगाली रूप तुम्ही पाहिलंय कधी मित्रांनो? नाही ना? मग ऐकूया खास तुमच्यासाठी ईरात आमार.

बंगाली, हिंदी शिवाय इतरही अनेक भाषांत त्यांनी गाणी गायली, अगदी मराठीत सुद्धा. मी डोलकर डोलकर हे कोळीगीत तर प्रचंड गाजलं मित्रांनो. आपण ते नेहमीच ऐकतो, पण आज ऐकवतोय मी तुम्हाला प्रीतीच्या चांदराती.

पद्मश्री, पद्मभूषण हे अत्यंत मानाचे नागरी पुरस्कार, ते मिळणं म्हणजे मोठीच गोष्ट समजली जाते. पण हेच दोन्ही सन्मान हेमंतांनी नाकारले, तेही अत्यंत नम्रपणे. त्यावेळी ते एवढेच म्हणाले असतील, या मुझको अभी चुप रहने दो, मैं गम को खुशी कैसे कह दूं, जो कहते हैं उनको कहने दो.

हेमंतांचं स्वतःचं प्रोडक्शन हाऊसही होतं, गीतांजली प्रोडक्शन. 20 साल बाद कोहरा, बीबी और मकान, खामोशी, राहगीर असे चित्रपट त्यांनी त्याद्वारे केले. साहिब बीबी और गुलाम हा सुद्धा बराच गाजला. देशात आणि परदेशातही त्यांचे दौरे आणि कार्यक्रम बरेच होत, सातत्यानं होत. त्यामुळं अमेरिकेने तर त्यांना सिटिझनशिपच देऊ केली होती, बाल्टीमोरची. एकदा ते ढाक्यावरनं परतले एक कार्यक्रम करून आणि एक पुरस्कार स्वीकारून. मित्रांनो, तो त्यांचा शेवटचा कार्यक्रम ठरला. की कोष्टो, की कोष्टो हे त्यांचे अखेरचे शब्द. आज हे मंदा आपल्यात नसले म्हणून काय झालं, ते आपलेच राहतील हमेशा.

मित्रांनो, 16 जून हा हेमंत कुमार यांचा जन्मदिन. याच निमित्तानं ही एक छोटीशी स्मरणगाथा आणि स्मरणयात्रा. आणि मी रामचंद्र कुलकर्णी आज थांबतोय इथंच. पण आपली ही साप्ताहिक सफर हा कारवा मात्र असाच पुढं जाणार आहे. हस्ता हुआ कारवा ऐकूया.

0: विचित्र कलेवरजीची श्रद्धा अशी आरजे श्रद्धा. रसिक हो, रेडिओ विश्वासच्या माध्यमातून आपण विविध क्षेत्रातल्या मान्यवरांना भेटत असतो, त्यांच्याशी गप्पा मारत असतो आणि त्यांचा आजवरचा प्रवास जाणून घेत असतो. त्यासोबतच विविध उपक्रम सुद्धा राबवत असतं. त्यातीलच एक म्हणजेच FLOA अर्थातच फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ऍप्लिकेशन. या कार्यक्रमामध्ये मी तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत करते. शैलेश लेले सर आणि फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ऍप्लिकेशन यांनी फ्रेंच आणि जर्मन या दोन भाषा सर्व वयोगटातील विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने शिकता येतील याचा एक खूप छान इनिशिएटिव्ह घेतला आहे. आणि ह्याच कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण विविध वयोगटातल्या व्यक्तींना भेटत असतो आणि त्यांचा अनुभव जाणून घेत असतो. तर याच संदर्भात आज आपल्याशी जोडली गेलेली आहे भोरची देवयानी विठ्ठल बढे. ही विद्यार्थिनी जर्मन भाषेत राज्यात पहिली आलेली आहे. तिच्याविषयी सांगायचं झालं तर भोर येथील देवयानी ही पहिलीपासून धोंडेवाडी येथे तिच्या आत्याच्या घरी राहून शिक्षण घेते आहे. देवयानी लहानपणापासूनच हुशार आहे. तिला शासकीय सेवेत अधिकारी व्हायचं आहे. तिने नुकताच रावडी विद्यालयात 8वीत प्रवेश घेतलाय. देवयानीच्या हुशारीमुळे ती गावात सगळ्यांची लाडकी झाली आहे आणि तिच्या यशाबद्दल सगळ्यांकडूनच तिचं कौतुक होतंय. तर जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकणारी देवयानी बढे आज माझ्यासोबत आहे, तेव्हा गप्पा मारूया आज देवयानी सोबत.
1: मी आता 14 वर्षाची आहे आणि मी 8वीला आहे आणि मी क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके स्मृती विद्यालय रावडीमध्ये शिकते.
0: बर, आणि जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये तू शिकतेस बरोबर?
1: हा, जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकत असताना मी ही भाषा शिकले, पण मी आता 8वीला रावडी शाळे रावडीमध्ये शाळेला गेलेली आहे.
0: अच्छा, बरं बरं. तुला कितवीत असताना ह्या लँग्वेजच्या कोर्स बद्दल समजलं?
1: मी 7वीमध्ये असताना आमच्या मॅडम बोलल्या की तुम्हाला मी जर्मन भाषा शिकवणार आहे, त्यामुळे आम्ही खूप खुश झालो आणि आम्ही जर्मन भाषेचा वर्षभर खूप अभ्यास केला आणि 1 जूनला त्याची परीक्षा होती ऑनलाईन, ती आम्ही दिली.
0: बरं, तुला जेव्हा कळलं की अशी भाषा आपल्याला शिकायची आहे, मग तू घरी सांगितलं, मग घरच्यांची काय प्रतिक्रिया होती?
1: घरचे बोलले म्हणजे वेगळे लँग्वेज तर तू शिकू शकतेस आणि आमच्या घरांचा खूप सपोर्ट होता आणि आमच्या तंतुरा मॅडम बोलल्या की ही भाषा म्हणजे खूप सोपी आहे आणि तुम्ही शिकला तर तुमचाच फायदा आहे ना, त्यामुळे मग घरचे पण बोलले त्यामुळे शिकले आणि त्याची परीक्षा दिली आणि नंबर आला.
0: बरं, पण मग तू जितक्या सोप्या पद्धतीने सांगते तितकं नक्कीच सोपं नसेल. मग तुला भाषा शिकत असताना काही अडचणी आल्या का, काही अडथळे आले का?
1: म्हणजे भाषा शिकताना थोडी वेगळी आहे, म्हणजे थोडे प्रॉब्लेम येणार, पण आमच्या मॅडम म्हणजे इतक्या भारी शिकवायच्या ना की असं वाटायचंच नाही की दुसरी भाषा शिकतोय म्हणून. सेम अशी इंग्लिश गतच भाषा आहे ती, पण आमच्या तनपुरा मॅडम खूप छान शिकवायच्या आम्हाला.
0: बरं बरं, तुला काही शब्द बोलून दाखवायला आवडेल का आम्हाला?
1: हो, आवडेल ना. इश हायस देवयानी, इश कॉमेऑस इंडियन, इज बीन स्टुडंट इन इन आर्ट क्लास, इज बीन ड्रायस्टेन युअर आर्ट, मायना शूल नाम इज ZP प्रायमरी शूल धोंडेवाडी, मायनर डॉर्फ नाम इज धोंडेवाडी.
0: बरं, फ्रेंच आणि जर्मन ह्या दोन भाषा फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ऍप्लिकेशन वरती शिकवल्या जातात, मग त्यावेळेला तू जर्मन भाषेचीच का बरं निवड केलीस?
1: कारण मला ती भाषा म्हणजे सोपी वाटली आणि ती सेम म्हणजे अशी इंग्लिश गत होती ना.
0: अच्छा,
1: त्यामुळे बोललं जर्मन भाषा शिकावं.
0: बरं, आणि ही भाषा ऑनलाईन पद्धतीने शिकवली जाते, मग हे जेव्हा तुला समजलं त्यावेळेला तुला त्याचे प्लस पॉइंट काय वाटले?
1: म्हणजे मॅडम आमच्या ऑनलाईन शिकायच्या आणि त्या आम्हाला शाळेमध्ये येऊन शिकवायच्या.
0: अच्छा, बरोबर. आणि तुला असं कधी भीती वाटली का की बापरे फॉरेन लँग्वेज शिकायची आहे, मग खूप खर्च लागेल, खूप पैसे लागतील?
1: मला खूप आनंद झाला की फॉरेन लँग्वेज म्हणजे वेगळी लँग्वेज शिकवायची, म्हणजे आपल्याला अशी कुठली गोष्ट करायची म्हणजे उत्सुकताच लागते ना. तर मग ती लँग्वेज शिकायची होती म्हणून मला खूप आनंद झाला होता आणि आमच्या मॅडम बोलल्या की तुम्हाला मी जर्मन भाषा शिकणार आहे. बोललं वेगळी भाषा शिकण्याची मज्जा ही वेगळीच असते ना. आणि आमच्या मॅडमने म्हणजे तनपुरा मॅडमने आम्हाला मार्गदर्शन केलं म्हणून तर इथपर्यंत पोहोचलो ना.
0: बरोबर, मग तुझ्या आत्तापर्यंत किती लेवल पूर्ण झालेत?
1: आता 2 लेवल झालेत.
0: बर, आणि तू कुठल्या परीक्षेमध्ये पहिली आली होतीस?
1: लेवल फर्स्टला.
0: अच्छा, तुला असं कधी वाटलं होतं की तू पूर्ण संपूर्ण राज्यात पहिली येशील असं?
1: नाही वाटलं. आणि ज्यावेळेस मॅडमने फोन केला, बोलला देवयानी तुझा नंबर आलाय, तेव्हा थोडा आनंद झाला होता ना. घरचे लोक पण खूप खुश झाले होते. आणि काय ना, मी आत्याकडे असते ना, मम्मी पप्पा दोघही ऑफ झाल्यात.
0: बरं, मग आत्याच्या घरचे सगळे तुला छान वागवतात, छान शिकवतात?
1: हो शिकवतात घरच्यांचं तर म्हणजे स्वप्न आहे की पूर्ण शिकवायची ना.
0: बर, मग जेव्हा तू राज्यात पहिली आली तेव्हा सगळ्यांनी तुझं कौतुक कसं केलं?
1: जेव्हा मी राज्यामध्ये पहिले आले घरच्यांना वाटलं की म्हणजे नंबर वगैरे काही यायचा नाही, पण घरच्यांनी खूप कौतुक केलं माझं.
0: बर बर,
1: म्हणजे अशी गावामधली एकमेव मुलगी आहे की ती महाराष्ट्रामध्ये पहिली आली.
0: ह्यासाठीचा सराव तू कसा केला होतास?
1: म्हणजे मॅडम आम्हाला दररोज शाळेमध्ये शिकवायचं आणि घरी होमवर्क द्यायचा, मग तो आम्ही करायचो आणि ते झेरॉक्स वगैरे पीडीएफ काढून आणायचो ना, मग ते आम्ही दररोज सॉल्व्ह करायचो.
0: बर, आणि असं करता करता तू त्या भाषेमध्ये पारंगत झाली असं म्हणायला काही हरकत नाही, बरोबर?
1: हो.
0: बर, पुढच्या काय स्वप्न आहे तुझे फॉरेन लँग्वेज शिकण्याविषयी?
1: मला फॉरेन लँग्वेज मी शिकणार आहे, क्लास वगैरे लावणार आहे, आणि माझं असं स्वप्न आहे की जर्मन मध्ये जायचं म्हणून त्या देशामध्ये.
0: बर बर, जर्मनीला जायची इच्छा आहे तुला?
1: हो.
0: बर, आता 2 वर्षांनी तुझी 10वी आहे आणि त्यानंतर मग कुठली साईड घ्यायची?
1: 10वी झाल्यानंतर क्लास लावणार आणि मग तो ती लँग्वेज पूर्ण शिकणार आणि मग तिकडेच जाणार.
0: बर, क्या
1: बात आहे. स्वप्न आहे जायचं तिकडे जर्मनीमध्ये.
0: नक्की तुझं स्वप्न लवकरात लवकर पूर्ण हो अशाच सदिच्छा. तर ज्या वेळेला तू राज्यात पहिली आली मग घरच्यांनी तर कौतुक केलं, पण मग शाळेमध्ये किंवा मित्रमैत्रिणींनी त्यांनी तुला?
1: शाळेमध्ये पण मॅडमनी खूप कौतुक केलं. म्हणजे मॅडमचं म्हणणं काय की म्हणजे मी या मुलांना शिकवलं की पण त्याचं श्रेय मला पण प्राप्त झालं ना. मॅडमला काय वाटलं की म्हणजे मुलं शिकतायत मग त्यांचा नंबर, आणि मॅडम आम्हाला एवढं भारी शिकवायचं ना की असं वाटतच नव्हतं की आम्ही वेगळी लँग्वेज शिकते.
0: बर,
1: मित्रमैत्रिणींनी पण खूप कौतुक केलं.
0: क्या बात आहे. ही भाषा शिकल्याचा काय फायदा तुला होऊ शकतो पुढे भविष्यात?
1: म्हणजे ही भाषा शिकले तर मी त्या देशामध्ये जाऊ शकतो, हा तर माझ्यासाठी खूप मोठा फायदा आहे.
0: बर बर, नक्कीच. तुला आता भरपूर लोक ऐकतायत, तुझ्या वयाचे सुद्धा मुलं ऐकतायत आणि इतर सुद्धा व्यक्ती आपल्याला आता सध्या ऐकतायत, तर मग त्यांना तुला काही सल्ला द्यावा असा वाटतो का फॉरेन लँग्वेज शिकण्याविषयी?
1: मला असं वाटतंय तुम्ही जर ही लँग्वेज शिकला तर तुमच्या भल्यासाठी तुमचं भलं होऊ शकतं. आणि ही भाषा म्हणजे एवढी सोपी आहे ना की आपण शिकताना काही वाटतच नाही की आपण वेगळी भाषा शिकतोय म्हणून.
0: नक्कीच.
1: म्हणजे आपण त्या साईडला गेलो तर म्हणजे आपल्या देशामधलं कोणतरी वेगळ्या देशामध्ये गेलो ना.
0: बाकी तुझा इतर विषयांचा अभ्यास कसा सुरू आहे?
1: चांगला चालू आहे मस्त.
0: बरं, आणि FLOA ला तुला काय सांगावं असं वाटतं? शैलेश लेले सरांनी हा इतका अनोखा उपक्रम सुरू केलाय सगळ्या वयोगटातल्या व्यक्तींसाठी.
1: त्यांना तर खूपच म्हणजे मनापासून थँक्यू, कारण का त्यांनी हा उपक्रम चालू केला आणि वेगळी भाषा उपक्रम शिकताना खूपच आवडलं आणि त्यांची म्हणजे लँग्वेज होती ना जर्मन ती पण खूप छान होती.
0: क्या बात आहे, खूप छान. तुझ्या पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी अतिशय मनपूर्वक शुभेच्छा. आणि तुला पुढे जर्मन भाषा तू आता शिकलीच पण शिकते आहेसच, पण फ्रेंच भाषा शिकण्याचा काही कल आहे का तुझ्या पुढे?
1: म्हणजे ही भाषा मी शिकणार आणि फ्रेंच पण शिकायची आहे, म्हणजे या भाषेचा कोर्स पूर्ण करणार आणि मग ती भाषा शिकणार.
0: अच्छा, म्हणजे तुला दोन्ही भाषा शिकायची इच्छा आहे?
1: हो.
0: तुझ्या सगळ्या मनोकामना लवकरात लवकर पूर्ण होत अशा सदिच्छा. आणि ह्या 8वीच्या परीक्षेत पण तू खूप छान मार्कांनी उत्तीर्ण व्हावंस अशा सुद्धा सदिच्छा देते. आणि ज्या वेळेला तू परीक्षेला बसली होती त्यावेळेला एकूण किती विद्यार्थी होते आणि त्यांच्या किती लोकांमधून तू पहिली आलीस त्याबद्दल काही सांगशील का?
1: म्हणजे 1400 विद्यार्थी होते, त्यामध्ये मी पहिली आले.
0: आणि किती मार्काची परीक्षा होती?
1: 50.
0: आणि त्यात तुला 50 पैकी 50 गुण मिळाले?
1: हो.
0: क्या बात आहे, म्हणजे एकही उत्तर तुझं चुकलं नाही, सगळे बरोबर सोडवले.
1: हो.
0: इतका कॉन्फिडन्स होता तुला आधी?
1: हो होता.
0: क्या बात आहे, किती छान. येस, आता पुढच्या लेवल पण लवकरात लवकर पूर्ण कर आणि ह्या भाषेमध्ये पूर्णपणे पारंगत हो असंच मी तुला सांगेन. धन्यवाद आज तू वेळात वेळ काढून आमच्याशी जोडली गेलीस आणि आमच्याशी गप्पा मारल्या, त्याबद्दल तुझे मनपूर्वक आभार. तर मंडळी, फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ऍप्लिकेशन यामध्ये जर्मन आणि फ्रेंच या दोन भाषा आपण ऑनलाईन पद्धतीने शिकू शकतो आणि अतिशय माफक दरात शिकू शकतो आणि सर्वच वयोगटातील व्यक्ती ह्या प्रशिक्षणाचा फायदा घेऊ शकतात असंच मी सांगेन. आणि पुण्याच्या भोरमधल्या धोंडेवाडी या छोट्याशा गावातली देवयानी बढे जर्मन भाषेच्या परीक्षेमध्ये राज्यात पहिली आली आणि तिच्याशीच आत्ता आपण संवाद साधला. कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची.

पार्थ दासबोध, निरूपणकार पद्माकर देशपांडे, भाग 234, दशक 18, समास 9, निद्रा निरूपण नाम समास। जय जय रघुवीर समर्थ। आदिपुरुषाला वंदन करून निद्रेचा विलास सांगतो। निद्रा सावकाश आली तर जाणार नाही। निद्रेनं शरीर व्यापलं, आळस अंग मोडतो, जांभया देतो, त्यामुळे बसायचा धीर होत नाही। कडकडा जांभया येतात, सावकाश डुलक्या येतात, एकाचे डोळे झाकले जातात, एकाचे डोळे लागतात, एक वचकून चहूकडे पाहतो, एक उलथून पडला, एक बेशुद्ध पडल्यासारखा आडवा झाला, एक टेकून बसला आणि तिथेच घोरायला लागला, एक सावकाश उताणा पसरला, कोणी मुरकुंडी घातली, कोणी कानवडे निजले, कोणी चहूकडे चक्री घालतात, एक हात हलवतात, एक पाय हलवतात, एक करकरा करून दात खातात, एकाची वस्त्र निघून गेली, तो नागवाच लोळायला लागला, एकाचं मुंडासं चौकडे निसं विस्कटलं, एक अस्ताव्यस्त निजली, एक प्रेतासारखे दात पसरून भूतासारखी वाईट दिसते, एक मध्ये जाग येऊन उठले आणि अंधारात फिरायला लागले, एक उकिरड्यावर जाऊन निजले, एक मडके उतरवतात, एक भुवईचा सपतात, एक उठून भलतीकडे चालायला लागतात, कोणी ओरडतात, कोणी झोपेमध्ये स्फुंदून स्फुंदून रडतात, एक खदखदा हसतात, एक हाका मारतात, एक बोंबलं तुटते, एक आपल्या जागेच वचकून राहिलेले, एक क्षणोक्षणी खुरडू लागले, एक डोकं खाजवतो, एक सावकाश कण्हू लागतो, एकाच्या लाळा गळाल्या, एकाच्या पिका सांडल्या, कोणी हळूच लघुशंका केल्या, कोणी अपानवायू सोडतात, एक करपट ढेकर देतात, एक खाकरून भलतीकडे थुंकतात, एक हाकतात, एक ओकतात, एक खोकतात, एक शिंकतात, एक कंटाळवाण्या सुरात पाणी मागतात, एक वाईट स्वप्नामुळे घाबरले, एक चांगल्या स्वप्नामुळे आनंदित झाले, एक सुषुप्तीमध्ये गाढ झोपले, इकडे उजाडायला आलं, कोणी वाचन सुरू केलं, कोणी प्रातस्मरण हरिकीर्तन सुरू केलं, कोणी ध्यानमूर्ती आठवल्या, कोणी एकांतामध्ये जप करू लागले, कोणी पाठांतर उजळणी करू लागले, नाना विद्या नाना कला आपापल्या कृतीप्रमाणे शिकायला लागले, ताना घेऊन गायन कला गाऊ लागले, मागे निद्रा संपली, पुढे जागृती प्राप्त झाली, आपल्या व्यावसायिक बुद्धीने प्रेरित झाले, ज्ञाता होता तो तत्वे सोडून पळाला, तुर्ये पलीकडे गेला, आत्मनिवेदन करून ब्रह्मरूप झाला। जय जय रघुवीर समर्थ। इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे निद्रा निरूपण नाम समास 9 समाप्त। जय जय रघुवीर समर्थ।

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतो आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. समाधान ही परमेश्वराची खरी देणगी. प्रत्येकाला असं वाटतं की मी कुणाची निंदा करत नाही, धर्मानं वागतो, तरी मी दुःखी. आणि वाईट माणसं सुखात वावरताना दिसतात, हे कसं काय? अगदी कितीही सात्विक मनुष्य असला तरी त्याच्या हे मनात आल्या वाचून राहत नाही. नामाचा विटाळ ज्यानं मानला तो सुखी दिसावा, आणि नाम ज्यानं कंठी धरलं त्याला दुःख व्हावं. यावरून भगवंताला न्यायी कसं म्हणावं अशीही पुष्कळांना शंका येते. खरोखर याचं मर्म जर आपण पाहिलं तर आपल्याला असं आढळून येईल की बाहेरून जे सुखी दिसतात ते अंतर्यामी दुःखात बुडलेले असतात. विषय त्यांना पुष्कळ मिळाले, पण त्यामुळं मनाची शांती लाभली तर उपयोग. दोन रस्ते लागले, त्यातला एक चांगला दिसला पण तो आपल्या गावाला नेणारा नव्हता, आणि दुसरा खडकाळ आणि काट्याकुट्यांचा होता पण तो आपल्या गावाला नेणारा होता. तर कोणता रस्ता आपण धरायचा? भगवंताकडे जाणाऱ्या लोकांचे गीतेमध्ये दोन वर्ग सांगितलेले आहेत, एक सांख्यमार्गी आणि दुसरे कर्मयोगी. ज्यांची स्वभावतःच वासना कमी असून ज्यांचा इंद्रियांवर ताबा चालतो, जे जन्मापासून तयार असतात, ते सांख्यमार्गी होत. ज्यांच्या वासना पुष्कळ असून जे इंद्रियाधीन असतात पण ज्यांना भगवंत असावा असंही वाटतं, म्हणजे आपल्यासारखे सामान्यजन, ते कर्मयोगी होत. संख्यांचा साधन मार्ग अर्थात सूक्ष्म आणि उच्च प्रतीचा असतो. आपला मार्ग जड, सोपा आणि सुखकारक असतो. सांख्य हा भगवंताकडं चट्ट दिशी पोहोचतो, पण आपण क्रमाक्रमानं जातो. सामान्य माणसाचा मग मार्ग कोणता? तो मार्ग असा, वासना आहे तोपर्यंत योग्य मार्गाने ती तृप्त करण्याचा प्रयत्न करावा. पण सृष्टीमधल्या सर्व घडामोडी ईश्वराच्या सत्तेनं घडत असल्यामुळं आपल्या प्रयत्नांचं फळ ईश्वरावर अवलंबून आहे हे ध्यानात बाळगून समाधान ठेवावं. 10 माणसांना त्यांच्या असमाधानाचं कारण आपण विचारलं तर ती माणसं 10 निरनिराळी कारणं सांगतील. यावरून असं दिसतं की जगातली कोणतीही वस्तू समाधान देणारी नाही. समाधानाचं शास्त्र हे निराळच आहे, ते प्रपंचापासून शिकता येत नाही. ज्याच्याजवळ अगदी थोडं आहे त्याच्यापासून तो ज्याच्याजवळ अगदी पुष्कळ आहे त्याच्यापर्यंत प्रत्येकाला काहीतरी कमी असणारच. पण मजा अशी आहे की प्रत्येकाची समजूत मात्र अशी असते की आपल्याजवळ जे कमी आहे त्यामध्ये समाधान आहे, म्हणून त्याचं दुःख कायम राहतं. भगवंता वाचून असणारं वैभव आणि ऐश्वर्य हे कधीच सुखसमाधान देऊ शकत नाहीत. समाधान ही परमेश्वराची खरी देणगी आहे, आणि ती मिळवण्याचा उपाय म्हणजे भगवंताचं स्मरण. प्रत्येकाला त्याची गरज भासेल एवढं भगवंत देतच असतो, म्हणून जे आहे त्यात समाधान मानावं. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

0: रसिकहो नमस्कार, आणि मी आहे आरजे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा अशी आरजे श्रद्धा. रसिकहो विनोबा भणे ह्या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत. दर गुरुवारी आपण ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांना भेटत असतो आणि त्यांचा आजवरचा प्रवास जाणून घेत असतो. याचं मुख्य कारण म्हणजे विनोबा हे ऍप, जे सुरू केलं होतं संजय दालमिया सर आणि ओपन लिंक फाउंडेशन यांनी, आणि गेल्या 2 ते 2.5 वर्षापासून महाराष्ट्र आणि छत्तीसगड या दोन्ही ठिकाणी अतिशय छान काम यांचं सुरू आहे. तर ह्यामध्ये ज्या ज्या शिक्षकांनी आपापल्या शाळेवरती विविध उपक्रम राबवले आहेत त्याचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले जातात आणि त्या पोस्टला पोस्ट ऑफ द मंथ हा रिवॉर्ड मिळतो, आणि अशा रिवॉर्ड मिळालेल्या शिक्षकांना आपण रेडिओ विश्वासच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित करत असतो. याच निमित्ताने आज आपल्याकडे आलेले आहेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वरचे पाडे बुंधाटे बागलाण या ठिकाणाहून आलेल्या श्रीमती प्रीती पवार मॅडम. मी त्यांच्याशी आज गप्पा मारणार आहे आणि त्यांचा प्रवास जाणून घेणार आहे, पण त्याआधी मी त्यांचं स्वागत करते. मॅडम, खूप खूप मनापासून स्वागत.
1: थँक्यू मॅडम. आणि नमस्कार तुम्हाला पण,
0: आणि तुमचं खूप अभिनंदन, तुम्हाला पोस्ट ऑफ द मंथ रिवॉर्ड मिळालं त्यासाठी.
1: थँक्यू मॅडम.
0: थोडंसं तुमच्याविषयी जाणून घ्यायला आवडेल, आपलं बालपण आणि शिक्षण कुठे गेलं?
1: मॅडम, माझं जे गाव होतं देवळा तालुक्यात येतं, भौर म्हणून, अतिशय लहान गाव. आणि मी जेव्हा 2 वर्षाची होती तेव्हाच माझे वडील शिक्षक होते, पण ते एक्सपायर झाले. मग माझ्या आईने खूप कष्ट केले, शेतीत काम केलं आणि आम्हा तिघं भावंडांना खूप मोठं केलं. मी अभ्यासात चांगली होती, 10वीपर्यंतचं शिक्षण माझं भौर गावातच झालं. जिल्हा परिषदेच्या शाळेत मी शिकली, तिथेच आमच्याकडे हायस्कूल होतं, तिथे शिक्षण झालं. पुढे मी सायन्स घेतला, 11वी 12वी झालं माझं सटाण्याला, आणि पुढे डीएड मध्ये मग 2 वर्षाला माझा पहिला नंबर आला. आणि त्यानंतर आम्हाला सीईटी होती, सीईटी मध्ये पण मेरिट मध्ये मला चांगले मार्क्स मिळाले आणि नंतर मी नोकरीला लागली.
0: बरं, किती साली जॉईन झालं आपण?
1: मी 2010 मध्ये लागली मॅडम नोकरीला.
0: अच्छा.
1: मग जेव्हा मला नोकरी मिळाली तेव्हा मला पहिली जी शाळा मिळाली होती कळवण तालुक्यात बापखेडा म्हणून होती, कळवण

0: त्यांची शाळा म्हटल्यावर मोठी मुलं येतात, खूप छान उपक्रम घ्यावे लागतात. मीना मंच असतं, राजू मंच असतं, स्काउट गाईड असतं. त्या ट्रेनिंगला वगैरे गेलेली आहे मी. तिथे त्या मोठ्या मुलांमध्ये तो मोठ्या मुलांना सांभाळण्याचा अनुभव मला तिथे मिळाला. विज्ञान प्रदर्शन असो किंवा स्पर्धा असो, त्यात मी मुलांबरोबर तेव्हा सुरुवातीलाच असल्यामुळे खूप उत्साह होता, खूप छान भाग घेतला. त्यानंतर विसापूरला माझी बदली झाली, ते पण सदन गाव होतं. मी गेल्यानंतर त्यांनी आमचे तिथले जे सहकारी होते सोनवणे सर, ते म्हणे मॅडम आपण सेमी सुरू करायची का. मग मी गेल्यावर त्यांनी तिथं सेमी इंग्लिश सुरू केला आणि आजूबाजूचे इंग्लिश मिडियमला जाणारे मुलं सुद्धा आमच्या शाळेत यायला लागले.
1: अरे वा.
0: माझी बदली झाल्यावर ते अक्षरशः आमच्या अधिकाऱ्यांना बोलायचे, तुम्ही मॅडमांची बदली का केली असं. असा अनुभव आहे. आणि इथे जे माझं गाव आहे आता, ते थोडेसे मागास घटकातले पालक आहेत, पण तरी सुद्धा त्यांचा खूप छान रिस्पॉन्स असतो. त्यामुळे आमचा शाळेचा टाइम जरी 11 आहे तरी आम्ही 10:15 शाळेत पोहोचून जातो आणि ते मुलं आमच्या आधी आलेले असतात. इतकं छान गाव आहे. ताई ताईच म्हणतील, म्हणजे मॅडम नाही म्हणत पण ते ताईच म्हणतात. इतके छान गावकरी आम्हाला तिथे लाभलेले आहेत, त्यामुळे मग आम्हाला काम करण्याची प्रेरणा मिळते तिथे.
1: आणि मग आपण शिक्षिका म्हणून रुजू झाल्यानंतर लग्न झालं की त्याच्या आधी लग्न झालेलं
0: नाही? शिक्षिका म्हणून रुजू झाल्यानंतर 3 वर्षाने मी लग्न केलं. कारण मी कमी वयात 20व्या वर्षी मी नोकरीला लागून गेली होती. मग म्हटलं थोडं रिलॅक्स व्हावं 2-3 वर्ष. मग त्यानंतर 3 वर्षाने माझं लग्न झालं आणि मग आता आम्ही एकत्र कुटुंबात राहतो. सासू सासरे सगळे एकत्र राहतो.
1: बरं. आणि मग तरी पण मग सगळं घरचं सांभाळून नोकरी करायची परमिशन किंवा काय?
0: परमिशन कसं, आपण आधीपासून स्ट्रगल करून नोकरीला लागलोय त्यामुळे परमिशनचा विषय नाही. पण मग घरातले सगळे कामं करून आणि मग आपण नोकरीवर जावं एवढं घरच्यांचं असं. मग आपण पण लवकर उठून करून घ्यावं ते. आणि शेवटी ज्यासाठी आपण एवढा अट्टहास केलेला आहे ते आपल्याला सोडता येणार नाही. शाळेत जेवढाही शीण असेल, घरचा शीण असो कामाचा शीण असो, शाळेत गेला आणि मुलांमध्ये गप्पा मारायला लागलं की सगळं विसरून जातं माणूस. आणि आमच्या जिल्हा परिषदेचे मुलं इतके म्हणजे रिस्पेक्टफुल असतो, त्यांच्या मनात शिक्षकांबद्दल खूप मोठा आदर असतो. आमचे मुलं इतके त्यांना आमच्याबद्दल प्रेम असतं, आम्हाला बघितलं तरी ते धावत येतात लांबून. खूप आनंद वाटतो मॅडम ते बघितल्यावर. खूप छान असतं तो प्रसंग जो असतो दररोज. मला खाली म्हणजे मी खाली गाडी लावते, माझी शाळा अशी डोंगरावर आहे थोडीशी, माझी गाडी बघितल्याबरोबर सगळे धावत येतात. त्यांना सांगावं लागतं अरे पळू नका, पडून जाल, लागून जाल. नाही नाही, बघितल्यावर मॅडम आल्या पळतच येतात. इतके छान मुलं मला मिळालेले आहे.
1: मग आताची किती शिक्षकी शाळा आहे?
0: आता माझी 2 शिक्षकी शाळा आहे. आता माझ्याकडे नवीन एक सर आलेत बदली करून सुरगाण्याहून, ते पण खूप छान सहकारी मला मिळाले. शाळेचा चार्ज माझ्याकडे, मुख्याध्यापिका आहे मी. आम्ही दोघांनी ठरवलंय की आमची शाळा खूप सुंदर बनवायची. खडकाळ भाग आहे तरी आम्ही खूप झाडं लावलेले आहेत. अतिशय हिरवीगार अशी शाळा आहे. चालू आहे आमचं सुंदर करण्याचा प्रयत्न.
1: शाळा कितवीपर्यंत आहे?
0: शाळा 4थी पर्यंतच आहे मॅडम ही आता जी आहे.
1: तुमच्याकडे कितवीचा वर्ग आहे?
0: माझ्याकडे 2री आणि 3री आहे. जरी ग्रामीण भागातली शाळा आहे तरी माझे 2रीचे मुलं तुम्ही 10वीचं पुस्तक दिलं तरी वाचून जातील, इतके छान वाचतात.
1: बरं.
0: म्हणजे करतात, ते हुशार आहे, बुद्धिमत्ता खूप आहे त्यांच्यामध्ये. फक्त घरी त्यांना अभ्यास करायला तशी परिस्थिती नाही त्यांच्याकडे.
1: बरं.
0: असं आहे.
1: म्हणजे जे काही त्यांचं जे काही प्रगती होते ती शाळेच्याच वर डिपेंड आहे.
0: आणि त्यांची बुद्धिमत्ता पण चांगली मॅडम. म्हणजे जे शिकतात घरी नाही पण अभ्यास केला तर ते ग्रॅस्प करतात. त्यांच्या म्हणजे ग्रॅस्पिंग पॉवर चांगली आहे असं आपल्याला म्हणावं लागेल.
1: मग तुम्ही ह्या शाळेत, इथल्या शाळेत असतानाच तुम्हाला विनोबा बद्दल कळलं असेल?
0: हो. म्हणजे जेव्हा सुरुवातीला विनोबा ऍप आलं तेव्हा मी घेतलं होतं, पण मग एवढं लक्ष नाही दिलं कारण बाकीच्या पण खूप जबाबदाऱ्या घरच्या शाळेच्या. मग एकदा सच जून मध्ये पोस्ट टाकली आणि पोस्ट ऑफ द मंथ मिळालं. मग जेव्हा ते पोस्ट ऑफ द मंथ मिळालं त्यांनी आम्हाला बक्षीस घ्यायला बोलवलं. मग तेव्हा बघितलं का अरे छान आहे, म्हटलं मुलांना छान छान साहित्य वापरता येईल आपल्याला. आणि आमचे एक भांबरे सर आहे त्यांना कायम मिळतं. मग ते म्हटलं की छान आहे म्हणे मुलांसाठी. मग म्हटलं चला आता दर महिन्याला आपण प्रयत्न करू. आम्ही शाळेत वेगवेगळे उपक्रम घेतो, त्याचे व्हिडिओ बनवतो आणि मग ते टाकतो. मग हा माझा आता 2रा पोस्ट ऑफ द मंथ आहे जिल्ह्याचा. आणि तालुक्याचे पण प्रत्येक महिन्याला असतातच, म्हणजे उपक्रम पण होतात आणि मुलांसाठी साहित्य पण उपलब्ध होतं. मग त्यासाठी हा प्रयत्न चालू आहे माझा.
1: बरं. मग सुरुवातीला जेव्हा तुम्ही व्हिडिओ काढायचा आणि पोस्ट करायचा, मग त्यावेळेला मुलांना काय वाटायचं की मॅडम असं काय करतात?
0: नाही मॅडम, आमच्याकडे आहेत ना आमच्या बीओ मॅडम खूप छान आहे, चित्रा देवरे मॅडम. त्यांनी मागच्या वर्षी पण एक बीप म्हणून उपक्रम घेतला होता. इंग्लिशचे व्हिडिओ बनवायचे, छोटे छोटे ऍक्टिव्हिटी शिकवायचे आणि ते व्हिडिओ बनवायचं. मग ते आम्ही बनवायचो. मग मुलांना माहिती होतं मॅडम आपला व्हिडिओ बनवणार आहे आणि ग्रुपला टाकणार आहे. मग तसं मुलांना वाटलंय चला रे आपण व्हिडिओ बनवू, ते लगेच तयार, चला मॅडम आपण व्हिडिओ बनवू. मग त्यांना नाही माहिती, मग त्यांना जेव्हा दाखवलं हे बघा रे आपल्या व्हिडिओला पोस्ट ऑफ द मंथ मिळाला आणि ते जे बक्षीस मिळणार आहे तुम्हाला सर्वांना देणार आहे, मग त्यांना खूप आनंद झाला. मग ते म्हणतात मॅडम आता व्हिडिओ कधी बनवायचा, कधी टाकणार.

0: असं त्यांचा खूप उत्साह असतो, ते छान उत्साहाने बोलतात. मग
1: बरं, मग काय काय मिळालं शैक्षणिक साहित्यात?
0: शैक्षणिक साहित्य जे मिळालं, पेन्सिल पट्टी वगैरे, ते मुलांनाच देण्यासाठी वापरलं मी. रंगीत कागद असतात, स्माइली असतात, मग ज्या मुलांचा सहभाग होता आता त्यांना वाटले, आणि नंतर माझा पट काय नाही 30-40 पर्यंतच असतो, मग सर्व मुलांना साहित्य भरपूरून जातं, आणि त्याचे रंगीत पेपर वगैरे त्याच्याने आकाश कंदील वगैरे बनवून शाळा सजवण्यासाठी उपयोग होतो. मग मुलांना पण आवड निर्माण होती की आम्हाला काहीतरी मिळालं बा, आम्ही व्हिडिओ बनवलं, तर ते घरी सांगतात मग आमचा व्हिडिओ आला होता असं.
1: बरं, आणि आतापर्यंत किती पोस्ट बनवल्या टाकल्या?
0: पोस्ट माझ्या 30-35 पर्यंत, 35-40 असतील, ते काही बघितलं नाही मी आता कधीच.
1: आणि काय काय विषय घेतले त्याच्यामध्ये?
0: जास्तीत जास्त मी इंग्लिशचे विषय घेते मॅडम, इंग्लिश सायन्स असे विषय घेते, म्हणजे मग मुलांना पण इंग्लिशची गोडी निर्माण व्हावी. आपल्या शहरी भागात तर काय नाही, पण खेड्यात खूप इंग्लिशचं म्हणजे फॅड पण आहे आणि गरज पण आहे अशी गोष्ट आहे. पालकांना वाटतं माझ्या मुलाला इंग्लिश यायला पाहिजे, पण त्यांची परिस्थिती नाही म्हणून ते इंग्लिश मीडियमला टाकू शकत नाही. मग ती जबाबदारी आमची आहे की आम्ही त्यांना ते इंग्रजीचं ज्ञान द्यावं प्राथमिक स्वरूपाचं, म्हणून मग आम्ही त्याच्यासाठी व्हिडिओ बनवतो.
1: वा, खूपच छान. आणि इतर मग परसबाग असेल किंवा काही असं आपल्याकडे करता आलंय का?
0: परसबाग आहे मॅडम. आमचा एक प्रॉब्लेम आहे की तुम्हाला आधी सांगितलं माझी शाळा डोंगरावर आहे, तिथं पूर्ण खडक आहे मॅडम. मग त्याच्यामुळे आम्ही एक दोनदा शेवग्याचे मोठे मोठे झाड लावून पाहिले पण ते जगले नाही. मग आम्ही तिथं चिंचा आहेत आमच्या जास्त, चिंचा आणि वडाचे झाडं खूप आहेत. आणि मग थोडस आम्ही माती टाकली मागच्या वर्षी मुलांनी, आणि आम्ही दिवस लावून माती टाकली आणि तिथं मिरच्या वगैरे रोपं लावली. मग ह्या वर्षी आम्ही काय केलं की कुंड्यांमध्ये ते झाडं गुदमरतात म्हणून आम्ही गोण्या केल्या, त्याच्यात माती टाकली आणि मग परसबाग बनवलेली आहे. म्हणजे प्रयत्न आमचे चालू आहेत.
1: आणि किचन शेड वगैरे आहे?
0: किचन शेड वगैरे सगळं आहे, भौतिक सुविधा सगळ्या आहेत. आमची ग्रामपंचायत खूप छान आहे, आम्ही जर काही त्यांना मागणी केली तर ते पुरवतात. गावकरी नाही कारण तेवढं ते सदन नाही, पण ग्रामपंचायत आमची चांगली आहे, त्यांना जर काही सांगितलं तर ते आम्हाला पुरवतात त्या गोष्टी. आणि आमचं काही अनुदान वगैरे आलं तर त्यातून आम्ही करतो. काही मी ते माझे जे सहकारी आहेत ते आणि मी, आम्ही दोघं मिळून पण शाळेसाठी खर्च करतो आणि सुधारण्याचा प्रयत्न करतो.
1: खूप छान. एकूणच विद्यार्थी आणि पालक यांच्यामध्ये काही बदल जाणवतो का तुम्हाला विनोबामुळे झालेला?
0: हो, मुलांना विनोबामुळे त्या विषयाची गोडी निर्माण झाली, आवड निर्माण झाली, आणि पालकांना पण वाटलं काहीतरी चालू आहे बुवा यांचं, नाहीतर मग कसं आले शिक्षक बसले शिकवलं गेले असं नाही, काहीतरी वेगळा बदल झालेला मुलांमध्ये पण त्यांना दिसतो. आणि त्यांना पण मग ते छान वाटतं की काहीतरी चालू आहे शाळेत चांगला उपक्रम असं.
1: वा, या व्यतिरिक्त काही खास आठवण सांगावीशी वाटते का विनोबाच्या संदर्भात?
0: विनोबाच्या संदर्भात मॅडम हेच की मुलांना आवड निर्माण झाली, दुसरं काही एवढं हे नाही.
1: काही अविस्मरणीय प्रसंग सांगावा वाटतो?
0: अविस्मरणीय प्रसंग म्हणजे मुलं तयारीत राहतात की आता काय मिळणार आहे मॅडम म्हणणार.
1: म्हणजे फक्त ह्या शाळेपुरतं नाही विचारत मी तुम्हाला, 15 वर्षाचा काही अविस्मरणीय अनुभव सांगता येईल का?
0: 15 वर्षाचा मॅडम प्रत्येक दिवस अविस्मरणीय असतो. आमच्या ज्या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये असतो ना, प्रत्येक दिवस आम्हाला एक लढाईच असते आमच्यासाठी. प्रत्येक दिवशी नवीन काहीतरी उपक्रम असतो, नवीन काहीतरी माहिती असते, लिंक असते, त्यात अजून आम्हाला टीईटी सांगितलेली, म्हणजे प्रत्येक गोष्ट आमच्यासाठी लढाई असते. पण त्या मुलांमध्ये गेलं ना तो प्रत्येक क्षण आमचा अविस्मरणीय बनत असतो. म्हणजे मुलांनी जर छान वाचलं किंवा साहेबांनी आले आणि कौतुक केलं की वा तुम्ही छान काहीतरी बदल केला, की ते आम्हाला खूप छान वाटतं मॅडम.
1: वा, आणि जाता जाता आपल्या सगळ्या शिक्षक सहकारी शिक्षकांना बांधवांना काही सल्ला द्यावा असं वाटतो का?
0: सल्ला नाही, पण मी तुम्हाला सर्वांना सांगू इच्छिते की आपलं जे ज्ञानदानाचं पवित्र कार्य आहे ते असंच अविरत चालू ठेवा. आणि हे जे महत्वाचं कार्य आहे हे एक पुण्याचं काम आहे, जरी आपल्याला त्याचा मोबदला मिळतो पण याच्यासारखं पुण्याचं दुसरं कुठलंही काम नाहीये, म्हणून आपलं हे काम आपण अविरतपणे चालू ठेवा, एवढंच मी सांगू इच्छिते.
1: नक्कीच, खूप छान वाटलं आज तुमच्याशी गप्पा मारून. आपण इथे आलात आणि आमच्याशी इतक्या मनमोकळ्या गप्पा मारल्या त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार, धन्यवाद.
0: तुम्ही मला इथं बोलवलं त्याबद्दल मी सुद्धा तुमची खूप खूप आभारी आहे, थँक्यू.
1: तर मंडळी, विनोबा म्हणे ह्या कार्यक्रमामध्ये आज आपण गप्पा मारल्या श्रीमती प्रीती प्रभाकर पवार यांच्याशी, ज्या आलेल्या होत्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वरचे पाडे बुंधाटे बागलाण नाशिक ह्या ठिकाणाहून. आता वेळ झाली आहे कार्यक्रमात इथेच थांबण्याची.

श्रोते हो नमस्कार आणि स्वागत आपलं गीत प्रतिमेच्या आजच्या या रेडिओ शो मध्ये. कि जैसे मंदिर में लव दिए की एका शांतपणे तेवणाऱ्या दिव्यासारखा हा दैवी स्वर हेमंतांचा आवाज. याच आवाजाविषयी साक्षात लता दीदी म्हणाल्या होत्या, हेमंता की आवाज सुनकर ऐसे लगता है जैसे कोई साधु गा रहा हो किसी मंदिर में बैठकर. मित्रांनो, हेमंतांच्या स्वराचं केवढं हे यथार्थ वर्णन. आपण याच आवाजाच्या जागवतोय आज काही आठवणी. संगीतकार, गायक आणि निर्माते हेमंत कुमार यांच्या आठवणी आणि काही गाणी. आणि गाणी ही अशी की तुम्हाला ऐकवण्यासाठीच तर मेरे दिल की धडकन तुझको पुकारे.

हेमंत मुखोपाध्याय हे त्यांचं नाव. वाराणसीसारख्या सात्विक शहरात जन्मलेल्या हेमंतांचा आवाजही त्यांचा स्वरही तेवढाच सात्विक. शास्त्रीय संगीताची पक्की बैठक आणि रवींद्र संगीतावरची अविचल आणि अढळ भक्ती यामुळंच बंगाली संगीतसृष्टीत त्यांचं नाव आदरानं घेतलं जाऊ लागलं. खरं तर ते इंजिनिअरिंग डिप्लोमाचे विद्यार्थी, पण संगीतासाठी त्यांनी त्यावर पाणी सोडलं. संगीताची अखंड साधना करता करता हा जोगी जणू एकच मागणं मागत होता, तेरे द्वार खडा एक जोगी.

नागिन. मित्रांनो, हे नागिन नाव जरी घेतलं तरी आपल्या मनामध्ये लगेच बिन वाजायला सुरुवात होते, नाही का? मन डोले मेरा तन डोले या गाण्यावर तर अख्खी चित्रपटसृष्टी डोलली होती. नागिनचं म्युझिक करताना संगीतकार कल्याणजी आणि संगीतकार रवी हे दोघेही हेमंतांचे सहायक संगीतकार होते. क्ले व्हायोलिन आणि हार्मोनियम यांच्या सुरेख संयोगातून निर्माण झाली ही सुरेल बीन आणि जादुई धून. हेमंतांना मिळालेलं हे पहिलं मोठं यश. या चित्रपटासाठी त्यांना फिल्मफेअरचं अवॉर्डही मिळालं, बेस्ट म्युझिक डिरेक्टर. आणि ते वर्ष होतं 1955. पण मित्रांनो, या वर्षाआधीच त्यांनी जोरदार सलामी दिली होती वंदे मातरम. वंदे मातरम चित्रपट आनंदमठ, वर्ष 1952. ऐकूया.

हेमंतांचं संगीत मनाला शांती देणारं होतं, नव्हे ते शांती देणारं आहे. सिच्युएशनची मागणी म्हणून त्यांनी उडत्या चालीची काही गाणी सुद्धा केली, है अपना दिल तो आवारा वगैरे. मोजकीच वाद्य पण भावभावनांचे तरंग मात्र असंख्य. म्हणून आजही त्यांना म्हणावं असं वाटतं, मुख्तसर सी बात है, हे मंदा तुमसे प्यार है.

खामोशी हा त्यांचा नितांत सुंदर चित्रपट. याच खामोशीमध्ये किशोरदासही एक अप्रतिम असं गाणं आहे, वो शाम कुछ अजीब थी. या गाण्याचे गीतकार खुद्द गुलजार आणि हे गाणं स्वतः हेमंतदास गाणार होते, पण किशोर कुमार यांच्याकडून त्यांनी ते गाऊन घेतलं. गायकांची निवड ते केवढी अचूक करीत याचं हे एकच उत्तम उदाहरण. सगळ्यांशी प्रेमाचे संबंध आणि स्नेहाचे बंधन, कारण ते सांगून गेले होते, जिंदगी प्यार की दो चार घडी होती है.

हेमंत कुमार यांच्या संगीताचा ठसा चित्रपटसृष्टीवर, आणि तोही हिंदी चित्रपटसृष्टीवर तर आहेच आहे मित्रांनो, पण त्यांचं फार मोठं काम बंगाली संगीतात देखील आहे. त्यामुळं कित्येक गाण्यांवर रवींद्र संगीताची एक गूढ छाया पडलेली आपल्याला दिसते. मुंबईतल्या घरालाही त्यांनी नाव दिलं होतं गीतांजली. ये नयन डरे डरे हे त्यांचं नितांत सुंदर गाणं कोहरामधलं. पण या गाण्याचं मूळ बंगाली रूप तुम्ही पाहिलंय कधी मित्रांनो? नाही ना? मग ऐकूया खास तुमच्यासाठी इरात अमर.

बंगाली, हिंदी शिवाय इतरही अनेक भाषांत त्यांनी गाणी गायली, अगदी मराठीत सुद्धा. मी डोलकर डोलकर हे कोळीगीत तर प्रचंड गाजलं मित्रांनो. आपण ते नेहमीच ऐकतो, पण आज ऐकवतोय मी तुम्हाला प्रीतीच्या चांद राती.

पद्मश्री, पद्मभूषण हे अत्यंत मानाचे नागरी पुरस्कार. ते मिळणं म्हणजे मोठीच गोष्ट समजली जाते. पण हेच दोन्ही सन्मान हेमंतांनी नाकारले, तेही अत्यंत नम्रपणे. त्यावेळी ते एवढेच म्हणाले असतील, या मुझको अभी चुप रहने दो, मैं गम को खुशी कैसे कह दूं, जो कहते हैं उनको कहने दो.

हेमंतांचं स्वतःचं प्रोडक्शन हाऊसही होतं, गीतांजली प्रोडक्शन. 20 साल बाद कोहरा, बीबी और मकान, खामोशी, राहगीर असे चित्रपट त्यांनी त्याद्वारे केले. साहिब बीबी और गुलाम हा सुद्धा बराच गाजला. देशात आणि परदेशातही त्यांचे दौरे आणि कार्यक्रम बरेच होत, सातत्यानं होत. त्यामुळं अमेरिकेने तर त्यांना सिटिझनशिपच देऊ केली होती, बाल्टी मोरची. एकदा ते ढाक्यावरनं परतले एक कार्यक्रम करून आणि एक पुरस्कार स्वीकारून. मित्रांनो, तो त्यांचा शेवटचा कार्यक्रम ठरला. की कोष्टो, की कोष्टो हे त्यांचे अखेरचे शब्द. आज हे मंदा आपल्यात नसले म्हणून काय झालं, ते आपलेच राहतील हमेशा.

मित्रांनो, 16 जून हा हेमंत कुमार यांचा जन्मदिन. याच निमित्तानं ही एक छोटीशी स्मरणगाथा आणि स्मरणयात्रा. आणि मी रामचंद्र कुलकर्णी आज थांबतोय इथंच. पण आपली ही साप्ताहिक सफर हा कारवा मात्र असाच पुढं जाणार आहे. हस्ता हुआ कारवा ऐकूया.

0: चित्रकलेवरची श्रद्धा अशी आरजे श्रद्धा. रसिक हो, रेडिओ विश्वासच्या माध्यमातून आपण विविध क्षेत्रातल्या मान्यवरांना भेटत असतो, त्यांच्याशी गप्पा मारत असतो आणि त्यांचा आजवरचा प्रवास जाणून घेत असतो. त्यासोबतच विविध उपक्रम सुद्धा राबवत असतं. त्यातीलच एक म्हणजेच FLOA अर्थातच फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ऍप्लिकेशन. या कार्यक्रमामध्ये मी तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत करते. शैलेश लेले सर आणि फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ऍप्लिकेशन यांनी फ्रेंच आणि जर्मन या दोन भाषा सर्व वयोगटातील विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने शिकता येतील याचा एक खूप छान इनिशिएटिव्ह घेतला आहे. आणि ह्याच कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण विविध वयोगटातल्या व्यक्तींना भेटत असतो आणि त्यांचा अनुभव जाणून घेत असतो. तर याच संदर्भात आज आपल्याशी जोडली गेलेली आहे भोरची देवयानी विठ्ठल बढे. ही विद्यार्थिनी जर्मन भाषेत राज्यात पहिली आलेली आहे. तिच्याविषयी सांगायचं झालं तर भोर येथील देवयानी ही पहिलीपासून धोंडेवाडी येथे तिच्या आत्याच्या घरी राहून शिक्षण घेते आहे. देवयानी लहानपणापासूनच हुशार आहे. तिला शासकीय सेवेत अधिकारी व्हायचं आहे. तिने नुकताच रावडी विद्यालयात 8वीत प्रवेश घेतलाय. देवयानीच्या हुशारीमुळे ती गावात सगळ्यांची लाडकी झाली आहे आणि तिच्या यशाबद्दल सगळ्यांकडूनच तिचं कौतुक होतंय. तर जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकणारी देवयानी बढे आज माझ्यासोबत आहे, तेव्हा गप्पा मारूया आज देवयानी सोबत.
1: मी आता 14 वर्षाची आहे आणि मी 8वीला आहे आणि मी क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके स्मृती विद्यालय रावडीमध्ये शिकते.
0: बर, आणि जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये तू शिकतेस बरोबर?
1: हा, जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकत असताना मी ही भाषा शिकले, पण मी आता 8वीला रावडी शाळे रावडीमध्ये शाळेला गेलेली आहे.
0: अच्छा, बरं बरं. तुला कितवीत असताना ह्या लँग्वेजच्या कोर्स बद्दल समजलं?
1: मी 7वीमध्ये असताना आमच्या मॅडम बोलल्या की तुम्हाला मी जर्मन भाषा शिकवणार आहे, त्यामुळे आम्ही खूप खुश झालो आणि आम्ही जर्मन भाषेचा वर्षभर खूप अभ्यास केला आणि 1 जूनला त्याची परीक्षा होती ऑनलाईन, ती आम्ही दिली.
0: बरं, तुला जेव्हा कळलं की अशी भाषा आपल्याला शिकायची आहे, मग तू घरी सांगितलं, मग घरच्यांची काय प्रतिक्रिया होती?
1: घरचे बोलले म्हणजे वेगळी लँग्वेज तर तू शिकू शकतेस आणि आमच्या घरांचा खूप सपोर्ट होता आणि आमच्या तंतुरा मॅडम बोलल्या की ही भाषा म्हणजे खूप सोपी आहे आणि तुम्ही शिकला तर तुमचाच फायदा आहे ना, त्यामुळे मग घरचे पण बोलले त्यामुळे शिकले आणि त्याची परीक्षा दिली आणि नंबर आला.
0: बरं बरं, पण मग तू जितक्या सोप्या पद्धतीने सांगते तितकं नक्कीच सोपं नसेल. मग तुला भाषा शिकत असताना काही अडचणी आल्या का, काही अडथळे आले का?
1: म्हणजे भाषा शिकताना थोडी वेगळी आहे म्हणजे थोडे प्रॉब्लेम येणार, पण आमच्या मॅडम म्हणजे इतक्या भारी शिकवायच्या ना की असं वाटायचंच नाही की दुसरी भाषा शिकतोय म्हणून. सेम अशी इंग्लिश गतच भाषा आहे ती, पण आमच्या तनपुरा मॅडम खूप छान शिकवायच्या आम्हाला.
0: बरं बरं, तुला काही शब्द बोलून दाखवायला आवडेल का आम्हाला?
1: हो, आवडेल ना. ईश आयस देवयानी, ईश कॉमर्स इंडियन, ईश बीन स्टुडंट इन 8th क्लास, ईश बीन ड्रायस्टेन युअर आर्ट, मायना शूल नाम इज ZP प्रायमरी शूल धोंडेवाडी, मायनर डॉर्फ नाम इज धोंडेवाडी.
0: बरं, फ्रेंच आणि जर्मन ह्या दोन भाषा फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ऍप्लिकेशन वरती शिकवल्या जातात, मग त्यावेळेला तू जर्मन भाषेचीच का बरं निवड केलीस?
1: कारण मला ती भाषा म्हणजे सोपी वाटली आणि ती सेम म्हणजे अशी इंग्लिश गत होती ना.
0: अच्छा,
1: त्यामुळे बोललं जर्मन भाषा शिकावं.
0: बरं, आणि ही भाषा ऑनलाईन पद्धतीने शिकवली जाते, मग हे जेव्हा तुला समजलं त्यावेळेला तुला त्याचे प्लस पॉइंट काय वाटले?
1: म्हणजे मॅडम आमच्या ऑनलाईन शिकायच्या आणि त्या आम्हाला शाळेमध्ये येऊन शिकवायच्या.
0: अच्छा, बरं बरं. आणि तुला असं कधी भीती वाटली का की बापरे फॉरेन लँग्वेज शिकायची आहे मग खूप खर्च लागेल, खूप पैसे लागतील?
1: मला खूप आनंद झाला की फॉरेन लँग्वेज म्हणजे वेगळी लँग्वेज शिकवायची म्हणजे आपल्याला अशी कुठली गोष्ट करायची म्हणजे उत्सुकताच लागते ना. तर मग ती लँग्वेज शिकायची होती म्हणून मला खूप आनंद झाला होता आणि आमच्या मॅडम बोलल्या की तुम्हाला मी जर्मन भाषा शिकणारे बोललं वेगळी भाषा शिकण्याची मजा ही वेगळीच असते ना. आणि आमच्या मॅडमने म्हणजे तनपुरा मॅडमने आम्हाला मार्गदर्शन केलं म्हणून तर इथपर्यंत पोहोचलो ना.
0: बरोबर, मग तुझ्या आत्यापर्यंत किती लेवल पूर्ण झालेत?
1: आता 2 लेवल झालेत.
0: बर, आणि तू कुठल्या परीक्षेमध्ये पहिली आली होतीस?
1: लेवल 1ला.
0: अच्छा, तुला असं कधी वाटलं होतं की तू पूर्ण संपूर्ण राज्यात पहिली येशील असं?
1: नाही वाटलं. आणि ज्यावेळेस मॅडमने फोन केला बोलला देवयानी तुझा नंबर आलाय, तेव्हा एवढा आनंद झाला होता ना, घरचे लोक पण खूप खुश झाले होते. आणि काय ना, मी आत्याकडे असते ना, मम्मी पप्पा दोघेही ऑफ झाल्यात.
0: बरं, मग आत्याच्या घरचे सगळे तुला छान वागवतात, छान शिकवतात?
1: हो शिकवतात घरच्यांचं तर म्हणजे स्वप्न आहे की पूर्ण शिकवायची ना.
0: बर, मग जेव्हा तू राज्यात पहिली आली तेव्हा सगळ्यांनी तुझं कौतुक कसं केलं?
1: जेव्हा मी राज्यामध्ये पहिले आले घरच्यांना वाटलं की म्हणजे नंबर वगैरे काही यायचा नाही, पण घरच्यांनी खूप कौतुक केलं माझं.
0: बर बर,
1: म्हणजे अशी गावामधली एकमेव मुलगी आहे की ती महाराष्ट्रामध्ये पहिली आली.
0: ह्यासाठीचा सराव तू कसा केला होतास?
1: म्हणजे मॅडम आम्हाला दररोज शाळेमध्ये शिकवायच्या आणि घरी होमवर्क द्यायचा, मग तो आम्ही करायचो आणि ते झेरॉक्स वगैरे पीडीएफ काढून आणायचो ना, मग ते आम्ही दररोज सॉल्व्ह करायचो.
0: बरं, आणि असं करता करता तू त्या भाषेमध्ये पारंगत झाली असं म्हणायला काही हरकत नाही, बरोबर?
1: हो.
0: बर, पुढच्या काय स्वप्न आहेत तुझे फॉरेन लँग्वेज शिकण्याविषयी?
1: मला फॉरेन लँग्वेज मी शिकणार आहे, क्लास वगैरे लावणार आहे, आणि माझं असं स्वप्न आहे की जर्मन मध्ये जायचं म्हणून त्या देशामध्ये.
0: बर बर, जर्मनीला जायची इच्छा आहे तुला?
1: हो.
0: बर, आता 2 वर्षांनी तुझी 10वी आहे आणि त्यानंतर मग कुठली साईड घ्यायची?
1: 10वी झाल्यानंतर क्लास लावणार आणि मग तो ती लँग्वेज पूर्ण शिकणार आणि मग तिकडे जाणार.
0: बर, क्या
1: बात, स्वप्न आहे जायचं तिकडे जर्मनीमध्ये.
0: नक्की तुझं स्वप्न लवकरात लवकर पूर्ण हो अशाच सदिच्छा. तर ज्यावेळेला तू राज्यात पहिली आली मग घरच्यांनी तर कौतुक केलं, पण मग शाळेमध्ये किंवा मित्रमैत्रिणींनी त्यांनी तुला?
1: शाळेमध्ये पण मॅडमनी खूप कौतुक केलं. म्हणजे मॅडमचं म्हणणं काय की म्हणजे मी या मुलांना शिकवलं की पण त्याचं श्रेय मला पण प्राप्त झालं ना. म्हणजे मॅडमला काय वाटलं की म्हणजे मुलं शिकतायत मग त्यांचा नंबर, आणि मॅडम आम्हाला एवढं भारी शिकवायचं ना की असं वाटतच नव्हतं की आम्ही वेगळी लँग्वेज शिकते.
0: बर,
1: मित्रमैत्रिणींनी पण खूप कौतुक केलं.
0: क्या बात आहे. ही भाषा शिकल्याचा काय फायदा तुला होऊ शकतो पुढे भविष्यात?
1: म्हणजे ही भाषा शिकले तर मी त्या देशामध्ये जाऊ शकतो, हा तर माझ्यासाठी खूप मोठा फायदा आहे.
0: बर बर, नक्कीच. तुला आता भरपूर लोक ऐकतायत, तुझ्या वयाचे सुद्धा मुलं ऐकतायत आणि इतर सुद्धा व्यक्ती आपल्याला आता सध्या ऐकतायत, तर मग त्यांना तुला काही सल्ला द्यावा असा वाटतो का फॉरेन लँग्वेज शिकण्याविषयी?
1: मला असं वाटतंय तुम्ही जर ही लँग्वेज शिकला तर तुमच्या भल्यासाठी तुमचं भलं होऊ शकतं. आणि ही भाषा म्हणजे एवढी सोपी आहे ना की आपण शिकताना काय वाटतच नाही की आपण वेगळी भाषा शिकतोय म्हणून.
0: नक्कीच,
1: म्हणजे आपण त्या साईडला गेलो तर म्हणजे आपल्या देशामधलं कोणतरी वेगळ्या देशामध्ये गेलो ना.
0: बाकी तुझा इतर विषयांचा अभ्यास कसा सुरू आहे?
1: चांगला चालू आहे मस्त.
0: बरं, आणि FLOA ला तुला काय सांगावं असं वाटतं? शैलेश लेले सरांनी हा इतका अनोखा उपक्रम सुरू केलाय सगळ्या वयोगटातल्या व्यक्तींना,
1: तर खूपच म्हणजे मनापासून थँक्यू, कारण का त्यांनी हा उपक्रम चालू केला आणि वेगळी भाषे उपक्रम शिकताना खूपच आवडलं आणि त्यांची म्हणजे लँग्वेज होती ना जर्मन ती पण खूप छान होती.
0: क्या बात आहे, खूप छान. तुझ्या पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी अतिशय मनपूर्वक शुभेच्छा. आणि तुला पुढे जर्मन भाषा तू आता शिकलीच पण शिकते आहेसच, पण फ्रेंच भाषा शिकण्याचा काही कल आहे का तुझ्या पुढे?
1: म्हणजे ही भाषा मी तू शिकणार आणि फ्रेंच पण शिकायची आहे, म्हणजे या भाषेचा कोर्स पूर्ण करणार आणि मग ती भाषा शिकणार.
0: अच्छा, म्हणजे तुला दोन्ही भाषा शिकायची इच्छा आहे?
1: हो.
0: तुझ्या सगळ्या मनोकामना लवकरात लवकर पूर्ण होत अशा सदिच्छा, आणि ह्या 8वीच्या परीक्षेत पण तू खूप छान मार्कांनी उत्तीर्ण व्हावंस अशा सुद्धा सदिच्छा देते.
1: थँक्यू मॅडम.
0: आणि ज्या वेळेला तू परीक्षेला बसली होती त्यावेळेला एकूण किती विद्यार्थी होते आणि त्यांच्या किती लोकांमधून तू पहिली आलीस त्याबद्दल काही सांगशील का?
1: म्हणजे 1400 विद्यार्थी होते, त्यामध्ये मी पहिली आले.
0: आणि किती मार्काची परीक्षा होती?
1: 50.
0: आणि त्यात तुला 50 पैकी 50 गुण मिळाले?
1: हो.
0: क्या बात आहे, म्हणजे एकही उत्तर तुझं चुकलं नाही, सगळे बरोबर सोडवले.
1: हो.
0: इतका कॉन्फिडन्स होता तुला आधी?
1: हो होता.
0: क्या बात आहे, किती छान. येस, आता पुढच्या लेवल पण लवकरात लवकर पूर्ण कर आणि ह्या भाषेमध्ये पूर्णपणे पारंगत हो असंच मी तुला सांगेन. धन्यवाद, आज तू वेळात वेळ काढून आमच्याशी जोडली गेलीस आणि आमच्याशी गप्पा मारल्या, त्याबद्दल तुझे मनपूर्वक आभार. तर मंडळी, फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ऍप्लिकेशन यामध्ये जर्मन आणि फ्रेंच या दोन भाषा आपण ऑनलाईन पद्धतीने शिकू शकतो आणि अतिशय माफक दरात शिकू शकतो आणि सर्वच वयोगटातील व्यक्ती ह्या प्रशिक्षणाचा फायदा घेऊ शकतात असंच मी सांगेन. आणि पुण्याच्या भोरमधल्या धोंडेवाडी या छोट्याशा गावातली देवयानी बढे जर्मन भाषेच्या परीक्षेमध्ये राज्यात पहिली आली आणि तिच्याशीच आत्ता आपण संवाद साधला. कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची.

ಎಫ್ಎಂ ಬ್ಯಾಂಡ್ ಕೇಳಿಕೊಂಡವುದು ಸಹ ರೇಡಿಯೋ ಮಂಗಲ್ಧ್ವನಿ. ಅಪಣೆ ಕಥಾ ಹಾರ್ ರೇಡಿಯೋ ಮಂಗಲ್ಧ್ವನಿ 91.0 ಸಹ ಎಫ್ಎಂ. तुम्ही ट्यून केला आहे मंगलध्वनी 89.6 मनाशी जुडणारा मातीशी बोलणारा आपला रेडिओ रेडिओ मंगलध्वनी. मनातलं गाव गावातलं मन

आयोजन केलं आहे रेडिओ मंगलध्वनी 89.6 आपल्या अमळनेरचा आवाज. तुम्ही ट्यून केलं आहे रेडिओ मंगलध्वनी 89.6 आपल्या अमळनेरचा आवाज.